0: नमो सुख सुखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
0: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
1: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
0: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
1: नमो सर्व दृश्यं।